आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. श्रोतेहो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948, अर्थात 12 ऑगस्ट 2024. नमस्कार, मी अजय गरडे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या प्रसारणामध्ये. श्रोतेहो, शुभ सकाळ. चला तर आजच्या या प्रसारणाची सुरुवात करूया या मंगलध्वनीने.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 6 वाजतायत आणि आता हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्याकरिता प्रतीक्षा करावी.

श्रोतेहो शांताराम नांदगावकर यांची रचना, गात होते वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवार, संगीतकार अनिल अरोरा।

श्रुतवामन दादा गरडक यांची ही रचना होती. गात होते श्रावण यशवंत आणि सहकारी संगीतकार मधुकर पाठक. श्रुतवा आपण ऐकत आहात भक्ती संगीत हा कार्यक्रम.

गायिका किशोरी यमुनकर यांनी यांच्या स्वरात हे गीत होतं श्रोते हो. संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकत होतात, किशोरी यमुनकर यांचं संगीत.

या कार्यक्रमात अंतिम गीत आपण ऐकत होतात देशभक्ती. या गीताला स्वर विनोद राठोड यांचा होता, निधा फाजली यांचे शब्द आणि संगीतकार वनराज भाटी. आणि या गीतासोबतच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

ऐकू आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. आता ऐका कार्यक्रमाची रूपरेषा, यानंतर लगेचच विचारपुष्प ठीक 6:40 आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 6:45 आणि 6:50 आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर लगेचच 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष.

अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज ठीक 7:40 सुगम संगीत आम्ही प्रसारित करू आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. त्यानंतर 8:40 मराठी गझल आपण ऐकू शकाल आकाशवाणी अमरावती केंद्रावरून. सकाळी ठीक 10 विविध अंतर्गत नारी विश्व हे सदर आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. आज या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन आहे अवंती मोरे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा मराठी गीतांचा कार्यक्रम श्रोते आपण ऐकू शकाल. त्यानंतर रसिकांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपकी फरमाइश आम्ही घेऊन येणार आहोत ठीक आज सकाळी 11:00. वनिता मंडळ या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल दुपारी ठीक 12:00 अस्मिता वाहिनीवरून.

सदैव सायङ्काले ठिक 7:30 नै राज्यस्तरीय कृषि प्रसारण माझ आभार माझ शिवार हा कार्यक्रम अस्मिता बहिनीहरू सहक्षेपित करू। त्यानंतर रात्री 8:30 संसद समीक्षा अस्मिता बहिनीहरू छतो आम्ही सहक्षेपित करू। ठीक 8:30 आणि रात्री 10 संसदेमधील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचे ध्वनिमुद्रण आम्ही हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, किंवा हा कार्यक्रम नसल्यास विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद आपण घेऊ शकाल।

आणि श्रोते हो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रादेशिक तसेच राष्ट्रीय समाचार आम्ही नियमित आणि निर्धारित वेळेत सहक्षेपित करू. आपण ऐकत होतात कार्यक्रमाची रूपरेषा, आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.

0: मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz-वर. आणि आता विचार पुष्प. आज संतांची शिकवण या विषयावर लेखन आहे पुंडलिक गवंडी यांचं, वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचं. त्यानंतर लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करू. सुरुवातीला विचार पुष्प.
1: संतांची शिकवण ही एक काळाची गरज आहे. दुरावलेली समाज व्यवस्था, दुभंगलेली सामाजिक परिस्थिती, विस्कटलेली तथा विदीर्ण झालेली व्यवस्था, ढासळलेली आर्थिक परिस्थिती, धर्माबद्दलची अनास्था, या सर्व गोष्टींकडे पाहिल्यावर हा देश, त्यातली मानवता कुठल्या थराला चालली आहे हे समजून येतं. आपली भारतीय परंपरा फार मोठी आहे, थोर आहे, महान आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव अशा तीन पवित्र ठिकाणी ही परंपरा, ही संस्कृती एकवटलेली दिसून येते. याचं एकमेव कारण म्हणजे या मातीत, या भूमीत इथं जन्माला आलेली संत परंपरा हे होय. इथल्या संतांनी इथली परंपरा, संस्कृती जतन केली आहे, नव्हे तर ती जनमानसामध्ये रुजवली आहे, वाढवली आहे. आपल्याला मानव प्राणी, पशु, वनस्पती इत्यादींवर प्रेम करायला शिकवलं आहे.

पडेल गुरु धर्म देश याविषयीची जाणीवही करून दिलेली आहे. यापासून आपण बोध घेतला पाहिजे. केवळ धर्माचं जातीचं बंधन आणून हे काम होणार नाही. आपण या बंधनाच्या पलीकडे गेलं पाहिजे. हे पलीकडे जाणं म्हणजे संतांची तत्व अंगीकारणं होय. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या बाबतीत तर असं म्हणता येईल की ज्ञानेश्वरीची एकतरी ओवी अनुभवावी. आपल्या जीवनात ज्ञानेश्वरांनी सांगितलेला एकातरी ओवीचा अनुभव आपण घेतला पाहिजे. जीवनातली अनुभूती ही खरी संतांची शिकवण आहे. संतांच्या अनुभूतीने जीवन सार्थ होतं, त्याला परिपूर्णता येते. आपणही आपल्या जीवनात संतांच्या अनुभूतीनं आपल्या जीवनाची परिपूर्ती करूया. त्याच अनुभूतीतून देशाचं धर्माचं समाजाचं कार्य करणारे देशसेवेचं व्रत घेतलेले देशभक्त समाज सुधारक धर्मगुरु निर्माण झाले हे त्याचंच फलित आहे. गीतेत तर भगवंतानं म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होतं त्यावेळी मी स्वतः अवतीर्ण होतो. परमेश्वर माणसाच्या रूपानं जन्म घेत असतो. ही सारी संतांची कृपा आहे. जगाला प्रेम द्या, प्रेम घ्या या दृष्टीनं पाहिल्यास मानवतावादाचा संदेश महत्वाचा. तोच धागा पकडून आपण माणुसकीच्या नात्यानं प्रेमाच्या नात्यानं वागूया. माणुसकीचं नातंच सर्वश्रेष्ठ नातं आहे. दीन दुःखीत पीडित व्यथित लोकांना सहाय्य करणं, भुकेलेल्यांना भाकरी देऊन त्यांच्या पोटात दोन घास अन्न घालणं, तहानलेल्यांना पाणी देणं, त्यांच्या आत्म्याला शांत करणं यासारखं दुसरं कर्म नाही. देव देवळात नसून तो माणसा माणसात प्राण्यापक्षात झाडाझुडपात आहे हे संतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. माणसातल्या देवाची सेवा करा. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हा माणूस धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. माणसापेक्षा मोठं जगात काही नाही हे संतांचं वचन आहे. माणसाला देव देश आणि धर्म या गोष्टींची तहान भूक असली पाहिजे. ही जाणीव आपल्या संतांनी त्यांच्या कृतिशील जीवनातून अनुभवातून संदेशातून ग्रंथातून त्यांच्या कीर्तनातून करून दिलेली आहे. देशप्रेमाचीही तहान भूक आहे, तशीच धर्माचीही तहान भूक आहे. ही तहान भूक ज्याला लागते तो आपलं सर्वस्व विसरून त्यातच रममाण होतो. ही तहान भूक होती ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, एकनाथांना, कबीरांना, जनाबाईला, मुक्ताबाईला, नामदेवाला. तर देशभक्तीची तहान भूक होती सावरकरांना, सुभाषबाबूंना, महात्मा गांधींना, लोकमान्य टिळकांना, असे कितीतरी नावं सांगता येतील. देशासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आहे. धर्मासाठी प्राण देणारे या मातीत पाहिले. असे देशभक्तीने उथंबलेले, हातापायाला बेड्या ठोकलेले वीर हसत हसत देशासाठी फासावर गेले, तेही याच मातीत. ही संतांची शिकवण आहे.

0: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात

0: आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर म्हणजे धूम्रपान, बिडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे म्हणजे मास्क घालणे हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधी असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टी सोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतात.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
0: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा सीटी स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
0: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वयाच्या वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ऍडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ऍलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे. एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर। श्रोते हो नमस्कार, परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत।
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर

0: आणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत. मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील. पाण्याचंही अगदी तसंच आहे. आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल. पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे. एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया. मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. श्रोते हो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकला. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. आता ऐका दिनविशेष. श्रोतो एक

विचारवंत म्हणतात, अभ्यासाने अभ्यास वाढतो, अभ्यासाने अभ्यास वाढतो तर अज्ञानाने अज्ञान वाढते. सध्या आता जाणून घेऊया इतिहासात काय काय घडलं आजच्या दिवशी. इसवी सन 1851 या साली आयझॅक सिंगर यांनी शिवणकाम करणाऱ्या मशीनचे पेटंट मिळवले. 1883 या साली आफ्रिकन झेब्रा यांचं अस्तित्व खतम झालं. यालाच शेवटचा आफ्रिकन झेब्रा मरण पावला असे म्हटलं जाते. इसवी सन 1848 या साली जॉर्ज स्टीफन्सन यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृती दिवस. इसवी सन 1920 या साली शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

बाह्र अगस्त 1942 या साली चलेजाव चळवळी अंतर्गत पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार करण्यात आला. यात 2 ठार आणि 16 जखमी. साहित्य आचार्य बाळशास्त्री हरदास यांचा आज स्मृती दिवस. त्यांचं निधन 1968 या साली झालं होतं. '1948 या साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये लंडन या ठिकाणी भारताने हॉकीमध्ये सुवर्ण पदक मिळवले.

भारतीय गणितज्ञ आणि ग्रंथालयशास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांची आज जयंती. त्यांचा जन्म 1892 या साली झाला होता. भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांची आज जयंती. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 या साली झाला होता.

0: चमचमीतचा उदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोते हो एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या

0: गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलता करतात त्या गाण्याचे शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
4: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
3: नियमितपणे व्यायाम करा,
4: योगासन प्राणायामांची सवय लावा,
3: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
4: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं त्यामुळे तो असाच बोलतो.
0: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा तंबाखू धूम्रपान यापासून दूर राहा. पान बिडी सुपारी गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. श्रोतेहो, थोड्याच वेळात प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करावी.
1: श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाश

0: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
1: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
0: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
2: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून, तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही बघ तुझं फार.
0: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद, तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका.
4: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक वसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16

या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026च्या अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 2035-36 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयं अर्थसहाय्य तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नाम बदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत.
युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा समतेचा प्रगतीचा युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी

0: बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत. आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत.
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे.
0: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रसिको अपने कथात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
0: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या विरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ माँसाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: श्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना, आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तात्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळेही आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर

नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्य

0: आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये NPA जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट NPA झालेली आहे, NPA झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट NPA होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या NPA अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट NPA झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे, आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त NPA अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे, 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं NPA अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं, आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे, आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत, किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू, आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आता ही जी योजना आहे त्याची खर तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहे, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत, पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे, पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं, 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती, ती योजना आताच्या 2026 आहे, आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे. त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आत्तापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे, आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, अशा सर्व

0: अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत, गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेलं आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असा कुठला शेतकरी आहे की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकित झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये, अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे, हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 ची जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
1: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: रसिको हो अपने कदाहत आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
7: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
6: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसारित करीत आहोत सुगम संगीत हा कार्यक्रम. स्वागत आहे सुगम संगीत या कार्यक्रमात.

सुगम संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचं गीत आपण ऐकत होतात आणि गीतकार सौमित्र.

0: लक्ष देऊ आपण ऐकत होतात सौरभी ढोबणे आणि श्रीधर फडके यांच्या आवाजात गीत आणि संगीत मयूर देवालनच.
1: दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर निळे निळे गारगार पावसाचे घरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर.

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे, अशा पावसात सये व्हावे।

0: गावे माझे तुझ्या मनावर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर।
1: गायक कलाकार गीतकार आणि संगीतकार संदीप।

सुगम संगीत या कार्यक्रमात अंतिम गीत शांताराम नांदगावकर यांचं होतं. गात होत्या अनुराधा पोडवाल आणि संगीतकार अरुण पोडवाल. आणि या गीतासोबतच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर. रसिक हो, सकाळचे 8 वाजतायत आणि काही क्षणात समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार.

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवर

सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर या संदर्भातील ध्वनिचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावली अंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 दिवसांच्या आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 दिवसांची होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 दिवसांच्या आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 दिवसांची होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे. वृक्षमित्र अभियानाअंतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला

0: आधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. या संदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967 लाख हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344 लाख हेक्टर जमिनीवर भात आणि 180 लाख हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5 लाख हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168 लाख हेक्टर जमीन असून 103 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. उसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कारकिळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. प्रसारित करीत आहोत मराठी गझल हा कार्यक्रम. स्वागत आहे या कार्यक्रम.

0: श्रोते हो, यासोबतच सुगम संगीत, माफ करा, मराठी गझल हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
0: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

कार्यक्रम आज समर्पित है एक खूबसूरत अभिनेत्री की

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: सकाळचे 10 वाजलेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, विविधा अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं निवेदन आणि लेखन अवंती मोरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल ठेकाम.
5: नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, सखींनो, गृहिणींनो आणि कार्यक्रम ऐकणारे समस्त श्रोते हो. आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? अशी आशा करते की आपण निश्चितच आनंदी आणि समाधानी असाल. सखींनो, समाधानी राहणं म्हणजे जे आहे त्याची कदर करणं किंवा किंमत करणं, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं. समाधानी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असल्याचं आपण समाजात वावरताना अनुभवतो, हो ना मैत्रिणींनो? महिलांनी कुटुंब, समाज आणि स्वतःच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि स्वावलंबनाची काळजी घेत आपले विचार सकारात्मक ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद साजरा करणं, इतरांशी तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं आणि अडचणींना संधी म्हणून स्वीकारणं, यामुळे समाधानाची भावना वाढते. सखींनो, समाधानी राहणं म्हणजे प्रगती थांबवणं नव्हे, तर उलट आपल्या कर्तृत्वाचा अभिमान

जगून अधिक चांगलं करण्याची प्रेरणा मिळवणं आहे. कुटुंबातला परस्पर आदर, प्रेम, संवाद आणि सहकार्य यामुळे महिलांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मैत्रिणींनो, आजच्या नारी विश्व कार्यक्रमात आता या वळणावर ऐकूया हे छानसं मन प्रसन्न करणारं गीत.

सखीनो, संस्कृत भाषेत असं म्हटलं जातं, यत्र नारी अस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. अर्थात जिथं स्त्रीचा सन्मान होतो तिथं समृद्धी आणि यश नांदतं. आज भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची सुवर्णाक्षरांनी नोंद करत आहेत. विज्ञान, संरक्षण, उद्योग, प्रशासन आणि क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिलांनी आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. मैत्रिणींनो, आजच्या नारीविश्व या कार्यक्रमात आपण आता जाणून घेणार आहोत नुकत्याच ग्लासगो इथं संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या अभिमानास्पद कामगिरीविषयी. मैत्रिणींनो, यंदा स्कॉटलंडमधल्या ग्लासगो इथं पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं 39 पदकं जिंकत चौथं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे भारताच्या सुवर्णपदकांमध्ये महिलांचं योगदान सर्वाधिक ठरलं. सखीनो, ही कामगिरी केवळ पदकांची नाही तर भारतीय महिलांच्या जिद्दीची, मेहनतीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी आहे. भारतीय महिला खेळाडूंनी यावेळी वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जुडो, ॲथलेटिक्स आणि पॅराॲथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला आहे. यात सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो भारताची भारोत्तोलक मीराबाई चानू यांचा. टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता मीराबाई यांनी पुन्हा आपल्या अनुभवाचा आणि सातत्याचा प्रत्यय देत सुवर्ण पदक पटकावलं. राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसरं सुवर्ण पदक जिंकण्याचा मान मिळवणाऱ्या खेळाडूंपैकी त्या एक ठरल्या. त्यांच्या यशामागे अनेक वर्षांची मेहनत, कठोर प्रशिक्षण आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणादायी गोष्ट दडलेली आहे. मैत्रिणींनो, आपण राष्ट्रकुल स्पर्धेतल्या महिलांच्या सुवर्ण कामगिरीविषयी पुढे जाणून घेऊयात, पण आता कार्यक्रमात एक प्रेरणादायी गीत ऐकूयात.

मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर परत एकदा आपणा सगळ्यांचं आजच्या नारीविश्व कार्यक्रमात खूप स्वागत. सखींनो, राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय जूडोपटूंनीही चमकदार कामगिरी केली. अस्मिता डे हिनं सुवर्ण पदक जिंकत भारतीय जूडोला नवी ओळख मिळवून दिली. या पदक तालिकेमध्ये पुढे येतात शर्मिला धनकड, पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक, हरजिंदर कौर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक, ज्ञानेश्वरी यादव वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक, शिल्पा शाला पॅराथलेटिक्स कांस्य पदक, लवलीना बोरगोहन बॉक्सिंग कांस्य पदक, प्रियंका घंघस बॉक्सिंग कांस्य पदक. मैत्रिणींनो, दिव्यांग महिला खेळाडूंनीही आपल्या जिद्दीच्या बळावर पदकं जिंकत देशवासियांची मनं जिंकली. शारीरिक मर्यादा यशाच्या आड येत नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. प्रत्येक खेळाडूंचा यामागे हजारो तासांचा सराव, कडक आहार, शिस्तबद्ध जीवन, मानसिक तयारी आणि अनेक त्याग असतात. बऱ्याच जणी ग्रामीण भागातून पुढे आले आहेत. काहींना आर्थिक अडचणी होत्या, काहींना योग्य सुविधा नव्हत्या, तर काहींना सामाजिक पूर्वग्रहांशी सामना करावा लागला. पण या सर्व अडथळ्यांवर मात करून या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर भारताला अभिमानाचे क्षण दिलेत. सखींनो, एक काळ असा होता की मुलींनी खेळात करिअर करणं फारसं स्वीकारलं जात नव्हतं, पण आज परिस्थिती बदलत आहे. खेलो इंडिया, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम, आधुनिक प्रशिक्षण केंद्र, क्रीडा विज्ञान, आहार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि उत्तम अनुभवी प्रशिक्षक यांच्या सहाय्यानं भारतीय महिला जागतिक दर्जाच्या खेळाडू बनत आहेत. सरकार, क्रीडा संस्था, प्रशिक्षक, पालक आणि समाज या सर्वांच्या पाठबळामुळे महिलांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. सखींनो, भारतीय महिला खेळाडूंचं हे यश लाखो मुलींना नवी दिशा देणार आहे. सखींनो, आज गावातली खेळात रुची असणारी मुलगीही ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धेचं स्वप्न पाहू लागली आहे, कारण तिला विश्वास वाटतोय की जर या करू शकतात तर मीही करू शकते. मैत्रिणींनो, हीच खरी

या यशाची ताकद आहे. जेव्हा एखादी मुलगी पदक जिंकते तेव्हा तिच्या गळ्यात फक्त पदक नसतं तर संपूर्ण देशाचा विश्वास आणि लाखो मुलींची स्वप्नही असतात. मैत्रिणींनो, या तरुणाईला म्हणजेच जेन्झीला त्यांच्याकडे असणाऱ्या क्षमतेची जाणीव सकारात्मक, विधायक आणि देशगौरवाच्या दिशेनं करून देण्याची गरज आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक लक्षात आणून देण्याची गरज आहे. या गोष्टी लक्षात आल्या की भारत देश अशा अनेकानेक सुवर्ण कामगिरींनी जगात आपलं अढळ स्थान निश्चित करेल यात काही शंका नाही. चला तर मैत्रिणींनो, महिला खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीला अनुसरूनच असणारं हे आत्मविश्वासपूर्ण गीत आता ऐकूयात.

मैत्रिणींनो, या छानशा गाण्यानंतर आता आपण जाणून घेऊयात भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अजरामर नाव, अभिनय आणि अभिजात नृत्य यांचा सुंदर मिलाफ घडवणाऱ्या हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर आपल्या प्रतिभेचा अमीट ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांच्याविषयी. 13 ऑगस्ट 1936 रोजी चेन्नई इथं एका सुसंस्कृत आणि कलाप्रेमी कुटुंबात वैजयंतीमाला यांचा जन्म झाला. त्यांच्या आजी यदुगिरी देवी या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना होत्या, त्यामुळे बालपणापासूनच वैजयंतीमाला यांच्यावर शास्त्रीय नृत्याचे संस्कार झाले. अत्यंत लहान वयात त्यांनी भरतनाट्यमचे कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण घेतलं. त्यांच्या नृत्यातील नेटक्या हालचाली, भावपूर्ण अभिनय आणि मंचावरील आत्मविश्वास यामुळे त्या लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेऊ लागल्या. त्यांच्या कलाप्रवासाची सुरुवात 1949 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट वाईके पासून झाली. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला. त्यानंतर या चित्रपटाचा तेलुगू आणि हिंदीतही रिमेक करण्यात आला. हिंदीतील बहार या चित्रपटाद्वारे 1951 मध्ये वैजयंतीमाला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या सहज सुंदर अभिनयानं आणि मनमोहक व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांना पहिल्याच चित्रपटात भुरळ घातली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मैत्रिणींनो, 1950 आणि 1960 दशक हे वैजयंतीमाला यांच्या कारकिर्दीचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात त्यांनी जवळपास प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम केलं. दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, अशोक कुमार, भारत भूषण आणि इतर अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. 1954 मध्ये आलेल्या नागी

या चित्रपटानं त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्यावर चित्रित झालेली गीतं आजही रसिकांच्या स्मरणात आहे. 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या देवदास या चित्रपटात त्यांनी चंद्रमुखीची भूमिका स्वीकारली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला, मात्र त्यांनी तो पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्यामध्ये चंद्रमुखी ही सहाय्यक नव्हे तर प्रमुख भूमिका होती. हा प्रसंग त्यांच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचा आणि कलाविषयक स्पष्ट भूमिकेचा उत्तम दाखला मानला जातो. मैत्रिणींनो, 1957 मध्ये प्रदर्शित झालेला नया दौर हा त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा चित्रपट ठरला. ग्रामीण भारत, औद्योगिकरण आणि मानवी नातेसंबंध यांचं प्रभावी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात त्यांनी अत्यंत सहज अभिनय केला. दिलीप कुमार यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांनी विशेष पसंत केली. सखीनं 1958 मध्ये आलेला मधुमती हा हिंदी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. पुनर्जन्माच्या कथानकावर आधारित या चित्रपटात वैजयंतीमाला यांनी अत्यंत प्रभावी अभिनय केला. त्यांच्या अभिनयानं या चित्रपटाला वेगळी उंची मिळाली. आजही हा चित्रपट भारतीय सिनेमातील क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या साधना या चित्रपटात त्यांनी एका वेश्येची भूमिका स्वीकारली. त्या काळात अशा प्रकारची भूमिका स्वीकारणं धाडसाचं मानलं जात होतं, पण वैजयंतीमाला यांनी ती भूमिका अत्यंत संवेदनशीलतेनं आणि ताकदीनं साकारली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या गंगा जमुना या चित्रपटात त्यांनी ग्रामीण स्त्री धन्नूची भूमिका केली. भोजपुरी भाषेचा लहेजा, साधेपणा आणि भावनिक अभिनय यामुळे ही भूमिका आजही त्यांच्या सर्वोत्तम अभिनयापैकी एक मानली जाते. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. 1964 मध्ये आलेला संगम हा राज कपूर यांचा महत्वाकांक्षी चित्रपट होता. या चित्रपटात वैजयंतीमाला यांनी साकारलेली राधा ही भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. प्रेम, मैत्री आणि त्याग यांचा संघर्ष त्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला. या भूमिकेसाठी त्यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच काळात लीडर, आम्रपाली, ज्वेल थीफ, प्रिन्स, सूरज यांसारख्या चित्रपटातही त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या. विशेषतः आम्रपाली या चित्रपटात त्यांनी वैशालीच्या नगरवधूची भूमिका साकारताना अभिनय आणि शास्त्रीय नृत्य यांचा अप्रतिम संगम घडवून आणला. आजही या चित्रपटातील त्यांचं नृत्य भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट सादरीकरणांपैकी एक मानलं जातं. मैत्रिणींनो, वैजयंतीमाला यांच्या अभिनयात सहजता होती, नृत्यात अभिजातता होती आणि व्यक्तिमत्वात विलक्षण आत्मविश्वास होता. म्हणूनच त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाच्या प्रतिनिधी अभिनेत्री म्हणून आजही आदरानं स्मरणात आहेत. त्यांच्या चित्रपटांमधून भारतीय संस्कृती, स्त्रीची विविध रूपं आणि अभिनयाची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळते. आजही त्यांच्या अभिनयाचा आणि नृत्याचा अभ्यास अनेक विद्यार्थी आणि कलाकार करतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. मैत्रिणींनो, अशा या अभिनय सम्राज्ञी भरतनाट्यमच्या अप्रतिम साधिका आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकन्या वैजयंतीमाला बाली यांना आमचा मानाचा मुजरा. आता ऐकूया त्यांच्यावरच चित्रित झालेलं हे सुंदरसं गीत.

मैत्रिणींनो, या गाण्यानंतर आता वळूयात नारी विश्व कार्यक्रमात असणाऱ्या पाककृती या विभागाकडे. आपण उत्सुक असाल हो ना? चला तर मग आता जाणून घेऊयात पावसाळा स्पेशल असणाऱ्या पाककृतीबद्दल. जाणून घेऊयात कषायबद्दल. सखींनो, कषाय हे पेय प्रकारात येतं. आपण याला वेलकम ड्रिंक म्हणून पण सर्व्ह करू शकता. तर आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय लाभकारी असणाऱ्या कषाय या पेयासाठी लागणारं साहित्य आता लिहून घ्या. साहित्य असं आहे, एक वाटी कढीलिंबाची म्हणजे कोडलिंबाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली, 5 कप पाणी, दालचिनीचा 1 लहान तुकडा, 1/2 चमचा जिरं, 4 काळ्या मिरी, चवीनुसार सैंधव मीठ, 1 हिरवी मिरची, 1 चमचा गुळ, 1/2 चमचा हळद, 1/2 लिंबाचा रस. मैत्रिणींनो, आता कृती करताना सगळ्यात आधी काय करायचंय तर पातेल्यात किंवा गंजात ते 5 कप पाणी घ्यायचंय, ते उकळायला ठेवायचंय. त्याची उकळी आली की त्यात आपण जी वाटीभर कढीलिंबाची गोडलिंबाची पानं धुवून घेतलेली होती ते त्याच्यात टाकायची आहे. त्याला उकळी आली की दालचिनी जी आपण घेतलेली आहे, जिरं, मिरी घेतलेली आहे, त्याची एक बारीक पूड करायची आहे, ती त्या पाण्यात घालायची आहे. आणि नंतर अनुक्रमे सैंधव मीठ, हळद, गुळाचा खडा, हलकी चिरलेली 1 हिरवी मिरची पण त्यातच घालून घ्यायची आहे. पातेल्यातलं पाणी किंवा गंजातलं पाणी 5 वाट्यांचं आटून 3 वाट्या झाल्यावर मग गॅस बंद करायचा आहे आणि नंतर त्याच्यात लिंबाचा रस टाकायचा आहे. आणि हे गरमागरम जे पेय तयार झालंय कषाय, हे कपामध्ये आपण सगळ्यांना देऊ शकतो, सर्व्ह करू शकतो. हे कषाय दिवसातून एकदा घेतलं तरी पुष्कळ आहे. आणि हो मैत्रिणींनो, ज्यांना पित्ताचा त्रास जास्त होतो त्यांनी हे कषाय अगदी थोडं घ्यायचं, बाकी इतरांना हे कषाय घ्यायला चालतं. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेकदा रोगराई पसरते, तर अशासाठी हे खूप उपयुक्त असं हे पेय आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीनी युक्त असणारं हे कषाय पेय मैत्रिणींनो आपण नक्की करून प्या आणि संसर्गजन्य आजारांना टाळा. आणि हो, हे पेय आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला कळवायला मात्र विसरू नका.

0: मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर जरूर लिहून कळवा हं. आपल्या सूचनांचं नेहमीच स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आता वेळ होतीये आपल्याला आजच्या पुरता टाटा बाय बाय करण्याची. आपण पुन्हा भेटणारच आहोत आपल्या आवडत्या नारी विश्व या कार्यक्रमात पुढच्या बुधवारी विविध अंतर्गत सकाळी 10 वाजता. तोपर्यंत मी आपले रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपली आजच्या नारी विश्व या कार्यक्रमातून अनुमती घेते. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन, लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं अवंती मोरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
0: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सदर करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा.
0: गीत गंगा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.

श्रद्धेव आपण ऐकत होतात कैलाश खेर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत बाबासाहेब सौदागर यांचं होतं आणि संगीत होतं शशांक पवार. चित्रपट राजमाताची जाऊ.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं दादा कुणके यांचं, आणि संगीत होतं राम लक्ष्मण चित्रपट राम राम गंगा राम. आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा.

बेला सुलाखे आणि अमय दाते यांच्या स्वरात हे गीत होतं ही पोरगी कुणाची या चित्रपटातील मंगेश कुलकर्णी यांचे शब्द आणि संगीतकार अशोक पत्की.

लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं जानकी या चित्रपटातील. सुधीर मोगे यांच्या शब्दाने संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: रेघे या चित्रपटातील हे गीत होतं श्रोते हो। गायक कलाकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर, गीतकार अभिजीत पानसे आणि संगीतकार अवधूत गुप्ते।
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट।
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही। आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे।
2: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स। आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा। सुरक्षित, सोपं।
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन।
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही। आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा।

गीत गंगा या कार्यक्रमात अंतिम गीत आपण हर्षवर्धन भावरे यांच्या स्वरात ऐकत होतो श्रोते हो. गीतकार प्रकाश कुमार आणि संगीतकार क्षितिज पटवर्धन. आणि या गीतासोबतच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हे गीत हाफ तिकीट या चित्रपटात दिलं होतं.

0: गीत गंगा। चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा।

श्रोते हो, सकाळच्या 11 वाजल्या त्यांनी आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर. सोबत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. प्रसारित करीत आहोत आपकी फरमाइश रसिकांच्या पत्रांवर आधारित मराठी आणि हिंदी गीतांचा हा फरमाइशी कार्यक्रम.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हे गीत होतं. विठ्ठल वाघ यांचं संगीत होतं. अनिल अरुण यांचं आणि चित्रपट अरे संसार संसार. आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालेलं आहे. बालमटाकळी जिल्हा अहिल्यनगर इथून श्रोते आहेत. नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत, निलेश अद्वंत, मयुरी अद्वंत, कल्पेश अद्वंत आणि संगीता अद्वंत. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहे. दीप रेडिओ लिस्नर्स क्लब लेगाव रेल्वे तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती इथून श्रोते आहेत. दीपक कुराडे, आशिष कुराडे, कुमारी कल्पना कुराडे, वंदना कुराडे, बंटी कुराडे आणि समस्त कुराडे परिवार.

श्रोतेहो हे गीत खिलाडी या चित्रपटातील आहे. अभिजित आणि अलका याग्निक यांच्या स्वरात अनवर सागर यांचं गीत, जतीन ललित यांचं संगीत आणि या गीताला फरमाईशी पत्र आम्हाला मिळालं आहे. सेक्टर 67 मोहाली चंदीगढ इथून श्रोते आहेत. टी डी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप

मनिया चित्रपटातील हे गीत होतं श्रोते लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार वर्मा मलिक, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरल आणि या गीताला फरमायशी पत्रामाला मिळाला आहे. मुक्काम पोस्ट, खुलापूर तालुका, भातकुली जिल्हा, अमरावतीतून श्रोते आहेत. मनसाराम चक्रे, कुमारी मनीषा चक्रे, कुमारी प्रणाली चक्रे, कुमारी सुहानी चक्रे आणि कुमारी संयोजनी चक्रे आणि समस्त चक्रे परिवार. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहे. सरोजचोक अमरावतीतून श्रोते आहेत. कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, असमा सालिया, शोहेब खान,

अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेले गीत हिरो या चित्रपटाकरिता. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरल आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालं आहे पद्मा टॉकीज नेपनगरीतून. श्रोते आहेत सुदर्शन शाह, तविश शाह, कुश शाह, पल्लवी शाह, सुरभी शाह, मंगलाबेन शाह, राजेंद्र शाह. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालं आहे पाकिस्तान.

चित्रपटाकरिता गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरलाल आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालं आहे. पद्मा टॉकीज नेपानगरीतून श्रोते आहेत. सुदर्शन शाह, तवीश शाह, कुश शाह, पल्लवी शाह, सुरभी शाह, मंगलाबेन शाह, राजेंद्र शाह. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालं आहे. पाकिजा रेडिओ श्रोता संघ, वैष्णव कॉलनी, सनावत, मध्य प्रदेश इथून श्रोते आहेत. मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शाबाद खत्री. आणि पुढील पत्र मिळालं आहे आम्हाला घाटीवरून श्रोते आहेत. सर्वेश शर्वरी, श्रेया, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार महाराष्ट्र इथून.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत होतं धनवान या चित्रपटातील साहिर यांचं गीत आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालं आहे अमरावतीमधून शोध आहेत चंदुका कहातोले. आणि याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालेलं आहे गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती येथून शोध आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर.

0: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

अमावस या चित्रपटातील हे गीत होतं जुबिन नौटियाल आणि पलक मुच्छल यांच्या स्वरात. गीतकार संदीप नाथ आणि संगीतकार संजीव दर्शन आणि या गीताला फरमायशी पत्र मला मिळालेलं आहे. जरूर वरुड इथून श्रोते आहेत बाबासाहेब वरुडे, चंद्रप्रभा वाडोदे आणि याच गीताला पुण्यावरून श्रोते आहेत पंकज कुमार आर्या आणि प्रियंका वाडोदे. पुढील पत्र चांदूर बिस्वा इथून श्रोते आहेत तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून नारायण खडसे, रक्षा खडसे, ललिता, संजना खडसे, गणेश आणि कार्तिक खडसे सोबत आहेत मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी. याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालं आहे गुंजखेडा पुलगाव इथून श्रोते आहेत माणिक गायकवाड, विमल गायकवाड, मोनिका गायकवाड, नंदिनी दहाट, निर्वी दहाट, महेंद्र दहाट, कोमल दहाट, निशा वहिले, तृषाली वहिले, अनिशा डोंगरे.

0: नाही खाब कुठे जायत
1: तुझा समाधान मला आयते
0: वाट आता

पहिले प्रेम या चित्रपटातील हे गीत होतं. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरात हे गीत मधुसूदन कालेलकर यांचं होतं, शंकरराव कुलकर्णी यांचं संगीत. आणि या गीताला फरमायशी पत्र आम्हाला मिळालेलं आहे. मीरा नगरी अमरावतीतून श्रोते आहेत महेंद्र जावरकर, अमोल कपिले शेंदुर्जना घाट इथून श्रोते आहेत, प्रशांत सावरकर जयंत कॉलनी इथून श्रोते आहेत, सुधाकर ठाकरे अशोक बुंदिले सांबरानगर इथून आहेत, सचिन केचे अशोक उंबरकर गारगेनगर अमरावती इथून श्रोते आहेत, आणि माया जावरकर राणी जावरकर आणि शुभम जावरकर याच गीताला पुढील पत्र आम्हाला मिळालं आहे. शांतीनगर अमरावतीतून श्रोते आहेत अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, शोभा बनसोड, शेखर कांबळे, प्रांजली कांबळे आणि शुभ्रा कांबळे. पुढील श्रोते आहेत भोवते लेआउट इथून प्रमोद शिरसाट आणि संजय शिरसाट.

अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गात होते अभिजीत आणि सहकारी. जावेद अख्तर यांचं गीत आणि चित्रपट बादशाह. आणि या गीताला फरमाईशी पत्र आम्हाला मिळालं आहे. तिरुपती नगर लातूर इथून श्रोते आहेत संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. आणि याच गीताला फरमाईश मिळाली आहे दयानंद नगर नांदेड इथून श्रोते आहेत प्रकाश जैन आणि मित्र परिवार. आणि पुढील श्रोते आहेत ग्रेटर कैलाश नगर अमरावती इथून श्रोते आहेत अनिता काळबांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा आणि ग्रीष्मा कांबळे, प्रीती धंदर, तनिषा धंदर, नंदिनी दहाड, अनिशा डोंगरे, शीतल नारनवरे, रजनी नारनवरे, आशा गुजरे, संजीवनी पाटील, विजया खोबरागडे, वैशाली गजबी आणि रुचिला इंगोले.

शोधू आपण अर्थ या चित्रपटातील गीत ऐकत होतात. गायक आणि संगीतकार जगजीत सिंग आणि गीतकार कैफी आजमी. आणि या गीताला फरमायशी पत्र मला मिळालं आहे. मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम इथून शोधे आहेत अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे.

गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

0: की रणसा सुनसळी अभिषेक चांदण्या।
1: लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील हे गीत होतं शोधे हो, सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा संयुक्त स्वर आपण ऐकत होता। सुधीर मोघे यांचे शब्द आणि संगीतकार श्रीधर फडके। आणि या गीताला फरमाईशी पत्र मला मिळालं म्हैसवाडी तालुका मलकापुरीतून शोधे, शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरुडकर। श्रोतेहो आपकी फरमाईश या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आमचा पत्ता लिहून घ्या, कार्यक्रम आपकी फरमाईश द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र कॅम्प रोड अमरावती पिन कोड 444602। पत्ता पुन्हा एकदा, कार्यक्रम

रसिकंजा पत्रानुवर आधारित हा कार्यक्रम आपकी फरमाइश होती हो अथा या गीता सर आम्ही इथे थांबतो तेव्हा अजय घरडेला दाराजा नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम 101.5 MHz वर. सध्या दुपारचे 12 वाजता आहेत आणि आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमण कोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नू मधून, अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: अर्चनाताई, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला. तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हा, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष, आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाहीये. आणि जेव्हा मी ऍज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं. आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्ले ग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या. पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ऍज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले. मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी, आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्या बरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं. आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले.

0: आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडॉलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा. आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू हळू ओळख मला व्हायला लागली. आणि मग मी 2024 मध्ये माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
1: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
0: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावा अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
1: बरोबर. ताई मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
0: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं जसं मी हा कोर्स केला मला हेरिटेज बद्दल माहिती व्हायला लागली. मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं, अरे किती जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो, क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
1: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
0: हो, अगदी अगदी.
1: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की त्याचा अगदी अभ्यास करायला हवा?
0: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाई कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
1: बरोबर. ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
0: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे, म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
1: अरे वा,
0: हो. आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात.
1: हो,
0: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती.
1: शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्यानिमित्ताने शमीचा लाकूड,
0: तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होते. कोरीव काम, अतिशय
1: 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं.
0: आणि बाल्कनी वगैरे, हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात. आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो, कारण तिथे काही असे कार्विंग आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाचं. हा, जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
1: कुठेतरी पगडा असतो ना, त्या काळातलं एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
0: अगदी अगदी, तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
1: तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो. आता ही तुमची आवडच आहे, त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
0: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिर, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या ह्याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली आहे ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच, त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत, रहाळकर राम मंदिर आहे.

0: अकरा मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती पाच मंदिरं त्या हेरिटेज वॉक मध्ये कव्हर केली जातात. हा, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातलं सगळ्यात जुनं पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ. तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक, तिकडचे जुने वास्तू, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे, म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी. तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात, म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतली, पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपती मध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर पाच फक्त मानाचे गणपती नाही, पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
1: अशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो, तर तो गणपती मला असं ह्याच्यात कव्हर होत असतो दरवेळेला. मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असतील. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ञ पण असतात.
0: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवार वाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळेवेगळी नावं कशी पडली याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवार वाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथं जेव्हा जेवायची तर ती जे पत्रावळी किंवा ह्या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्यावर होती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या एक दोन वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
1: आणि हे जे वॉक आहे याला किती तास लागतात का? दिवस पूर्ण लागतो सगळं
0: फिरण्यासाठी? नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होत. 2.5 तास
1: हे 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
0: हा, तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
1: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं. त्यामुळे तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉक मध्ये?
0: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्सटाईल म्हणलात म्हणून, म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: अच्छा.
0: पुण्यात सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूडवॉक मध्ये मी सुरुवात त्या फूडवॉकची तिथून करते आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूडवॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्सटाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे, पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून. तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
1: बरोबर.
0: की 2-2 दिवसाच्या ट्रिप्स
1: तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणी, तर त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याचं लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हणलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्स वरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत, पण त्या मशीन्स वर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिप मध्ये ऍड करणं हे मी बघत असते की

0: आपल्याला आठवत.
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
0: हा तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात. त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आलाय, खूप रन्स पण होतात, बायका साड्यांमध्ये जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला, की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला, आता माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत, मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बागाचं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे, जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं, आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्याचा, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात त्यावेळेला, तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मग मालमत्ता दाखवायचा,
0: किंवा एखाद तर मला असा अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी ती जी
1: सुरक्षित त्यांना भीती, हा
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत, ती गोष्ट मी त्या माझ्या वॉक मध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: हो अगदी
1: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना, जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो, किंवा आपण किती वेगळ्या हेतूनी खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्याला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीज मधून आले तर मी त्यांना घेऊन जाते, तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवार वाडा, म्हणजे आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा, म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवार वाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे. आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती 3 स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
0: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं होता तुम्ही नव्यानं
0: मंडईत? बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही, आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जी कमानी आहे तिकडे जेव्हा आपण आत जातो, त्याचा पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
1: मी जेव्हा मंडळात गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत, ते
0: स्टोरेज
1: साठी असं केलेलं आहे, ते खूप जुनं असावं बहुतेक, त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात, ते मला अजूनही काही ठिकाणी
0: आहे. या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे.

0: अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथल्या तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळे जे खेळत असतील तर ते कोरलेले म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील. तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत. तर अशा गोष्टी तिथे त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंता एलोराला गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते. तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहे. म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो, गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या म्हणजे दगडी बांधकाम आहे आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
1: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटत तुम्हाला?
0: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळे हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
1: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाइज करता त्यावेळेला साधारण कोणत्या एजची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
0: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची. तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोक. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सला.
1: वा, बात आहे. म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
0: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे. तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात. हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं. त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक आहेत हे कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले तर मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात. तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो प्रत्येक गावाचा एक दैवत असतो तर ते दाखवायला घेऊन जातो. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ते पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं. म्हणजे एक असा सर्कल केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथं मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा.
1: तिला पूजा
0: हा बरोबर शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं.

त्यांच्याकडनं ऐकायला. आणि मी जसं म्हणते की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस, जवळपासच्याच रिसोर्सेस मधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून, अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळे त्यांनी मला गूळ दिला, तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खातो, आणि ते मला व्यवस्थित करतात. ते म्हणले हो, आणि ह्या घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही, त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं, तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात,

0: त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळे त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही पण आपण जसं श्रीखंड हा खात आणि ते मला व्यवस्थित करत ते म्हणले हो. आणि ह्या घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही. त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं
0: हा त्यांचं ते पानं बिन लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं
0: हो तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खरंय खूप छान अर्चना, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही तर त्याच्या मागच्या कथा संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चनाताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो पण एकपात्री म्हणजे काय माहितीये ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
1: आले आले आले, अर अर अर, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी एक ते चार झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. हाय हाय आई, आता उठून जावं लागणार दारू उघडाया. कोण आहे?
2: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
1: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
2: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
1: तू ओळखतीस मला?
2: नाही.
1: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एक तर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहे इकड. चल निघ.
2: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
1: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठेही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोप दे बर मला, जा म्हणलं ना.
2: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आलीये म्युन्सिपाल्टी कडून. हे बघा, हे माझं आयकार. मला तुमची काही माहिती हवीये.
1: अजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग? ही म्हातारी तुझ्या

0: बोलण्याला फसल? अग मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समद घर लुटून नेत्यात.
1: काही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखव ना की मी तुम्हाला.
0: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल्लीक म्हणल ना.
1: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचा आहे.
0: म्या नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
1: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
0: ते काय मला माहित. आता
1: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
0: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
1: काय म्हणाला?
0: काय नाही, बघू बघू बघ तुझा फारम आण बरं इकडं.
1: हे बघा,
0: बघू बघू बघू.
1: हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाठच्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
0: बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं पाच जोशी राहत्यात, एकदा इथं येऊन तुला लगेच कसं लक्षात राहिलं ग कि हा पाचव्या मजल्यावरच्या जोशांचा फारम हाय ते? नक्कीच तू पाळ ठेवल्यास बघ आमच्यावर.
1: अहो आजी, तस काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आलो ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
0: अस मला फशिवतीस, पाचव्या मजल्यावर होतीस तर तिथून लगच सातव्या मजल्यावर कशी काय आलीस ग? सहाव्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? सहाव्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फारम कुठे?
1: अहो आजी, सहाव्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत, आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा
0: बघ, त्या गोल गोट्यानं पण भरलाय फारम. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत, ये बस इत.
1: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री पटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
0: तू भरी भरशील माझा फॉर्म? हा माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फॉर्म भरून देते म्हणे.
1: अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी, नकळत राहिलो. बरं तुम्हीच, तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
0: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया, चार बुक शिकले मी अभी.
1: बर बर लिहा तुम्हीच, कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे
0: घरात वय म्हणजे बघा. शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
1: काय इतक्या लवकर हाताने घरात?
0: हे तर नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादानी अण्णाचा बा.
1: म्हणजे आमचे धनीच की ग.
0: रमी आणि सुमी दादानी अण्णाच्या बायका, शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अन्नची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करत्यात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची

0: बकुळी तिचं वासरू आणि हानमी आणि शेरप्या म्हणजे आमची पहिली जोडी. आमचा वाडा म्हणजे कसा अगदी भरलं गोकुळ आहे गोकुळ. ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा. अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात. बक्कळ शेती वाडी जमीन जुंबल काय विचारू नगस.
1: नाही चिची आता ते तुम्हाला, मला उशीर होतोय हो, सांगता का प्लीज इथं कोण कोण राहत ते.
0: इथं वय वकलेले काळे पांढरे हिरवे डोळे,
1: अहो
0: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी.
1: शी अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण राहत ते विचारलंय का या फॉर्म मध्ये.
0: मला काय माहित,
1: अहो मग वाचा ना तो फॉर्म आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच पण माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय.
0: बर बर,
1: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
0: 17.
1: 17 जण राहतात इथे.
0: अग मगाशी सांगितली ना व समधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची. मज बर परत, शंकरराव दादा अण्णा.
1: अहो आजी अहो, किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही, इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
0: अग परवा आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
1: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीच मला काय माहित नाही.
0: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं. जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकड.
1: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसर.
0: काय काय ताप आहे म्हणतीस, माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं.
1: मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं तुला.
0: नाही बरं जा तुझा फारम, काय करशील. तस बी मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस.
1: म्हणजे तुम्ही काय भूत आहात का. राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम. येते मी.
0: अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी. कुठं निघालीस, ये आत ये, पाणी पी थोड, कलिंबू सरबत करू. खर तर आता माझी चहाचीच येळ झालीय. पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार बरफ घालून.
1: नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगे.
0: अशी बरी सोडन मी तुला, ये आत ये. अग घाबरू नगस, आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ.
1: नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे तो फॉर्म पण तुमच्याकडे राहू दे. येते मी.
0: थांब अगे धमके जरा. आव आव येता का जरा बाहेर, या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाखीची आई ग भूत व्हायची, पर मरण असं काय येतंय ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार.
1: आजोबा अजून नाही अजून बाहेर.
0: येतील येतील, येत की काय घाई आहे.
1: अहो आजी तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी.
0: आव आव येत आहे ना व बाहेर.
1: बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ.

धन्यवादाचं मैत्रिणींनो या नाट्यपदाबरोबरच. कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये, पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

0: पुणे केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्र निर्मित
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम 1.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार, अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआय

कडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अभी तक तो कविता है।

वे लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. काही क्षणातच

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ। विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार। जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले। संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे। त्यानुसार

0: उत्पादकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार, अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआय कडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 अधिक खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 अधिक कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि 2 वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय

0: आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले येथे बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. नांदेड वागळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता MGM विद्यापीठामध्ये वी शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्लेपार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: FM बँड 101.5 MHz आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते आणि आता आस्वाद घेऊयात विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा.
4: और एक देश के युवाओं का ये संगम इस बात का प्रतीक है कि जब युवा सशक्त होता है तो वह न केवल अपने देश की प्रगति का मार्ग प्रशस्त करता है बल्कि पूरी दुनिया को एक नई दिशा दिखाने का भी सामर्थ्य रखता है.
5: बस युवाओं को कुछ बातों का ध्यान रखना चाहिए, जैसे समय का बहुत ध्यान रखना चाहिए.
4: बिल्कुल सही
5: कि ये जो महत्वपूर्ण वर्ष है ना, ये जिंदगी में बार बार नहीं आती.
4: बिल्कुल, और ये ऊर्जा भी बार बार नहीं मिलेगी, है ना, इसे संगठित करके रखना होता है.
5: तो बस ये जो समय है इसका बहुत ध्यान रखना चाहिए. और हमारे जो बड़े

हरी हरी।

श्रोते हो एफएम 96.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयएफ या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत, काही क्षणातच.

नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही. आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. वादग्रस्त माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे बेहिशोबी रोकड मिळाल्याप्रकरणी लावलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचा अहवाल संसदीय चौकशी समितीने दिला आहे. वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअर रूम मध्ये ही रोकड आढळून आली होती. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीने म्हटलं आहे.

0: विविध पदांसाठीच्या सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. पेपर फुटीसह परीक्षांमधल्या गैरप्रकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी पुढच्या 15 दिवसात राज्यात लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुर्ला पश्चिम इथं आज पहाटे काही घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 188 अंकांची घसरण झाली आणि तो 77,966 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 36 अंकांची घसरण नोंदवत 24,436 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, FM 101.5 MHz आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

0: शिक्षकांशी संवाद साधायची विनंती केली, तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळा झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदं आहेत. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतले इथल्या अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार तसंच अधीक्षक भाग्यश्री चिलमवार आणि भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चौकशी समितीनं तिघांना दोषी ठरवल्यानंतर भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. या घटनेत आणखी 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या असून त्यापैकी एका विद्यार्थिनीवर नागपुरात उपचार सुरू आहे. दरम्यान अधीक्षक भाग्यश्री चिलमवार यांना निलंबित करण्यात आलं असून आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने दिली. दरम्यान जपतले आश्रमशाळेला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज भेट देऊन पाहणी केली. मंत्र्यांनी आश्रमशाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच पालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचं पुढील 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ अशोक उईके यांनी केली. आश्रमशाळांची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात येणार असून हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. या विकास आराखड्यांमध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना आणि गडचांदूर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या नगरपंचायतींचा समावेश आहे. विकास आराखडे मंजूर झाल्यामुळे रस्ते, बगीचा, क्रीडांगण, ग्रंथालय, दुकानं, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करून त्यांचा नियोजित विकास करणं शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील तसंच देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह 2026 हा 3 दिवसीय भव्य युवा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. देशभरातील युवकांना एकत्र आणणारा हा दुवा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या संदर्भात आज वर्षा निवासस्थानी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स इथं आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलनात देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून युवकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे 300 प्रतिनिधी तर इतर प्रदेशांमधून 700 प्रतिनिधी सहभागी होतील. 3 दिवसांच्या या महोत्सवाला राज्यभरातील 1 लाखांहून अधिक युवक भेट देण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रातील विविध सेवा भरती परीक्षांमध्ये सर्वसमावेशक, सुरक्षित आणि पारदर्शक सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती राज्यभर विद्यार्थी, शिक्षण संस्था आणि संबंधित घटकांशी संवाद साधून अहवाल सादर करणार आहे. केंद्राच्या कठोर परीक्षा गैरव्यवहार विरोधी कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया 15 वड्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. उद्योग उभारणीसाठी MIDC कडून भूखंड घेऊनही वर्षानुवर्ष उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घेऊन इच्छुक उद्योजकांना देण्याचे निर्देश उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात अशा 200 भूखंडधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यापैकी 67 भूखंड रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. MIDC भूखंडांचा अवैध वापर आणि अनाधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी औद्योगिक परिसरात उपलब्ध झालेल्या 67.67 हेक्टर जागेवर पायाभूत सुविधा उभारण्यासह ट्रायबल क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. तसंच चंद्रपुरात उत्कृष्ट कौशल्य विकास केंद्र उभारलं जाणार असून ITI संस्थांना उद्योगाशी जोडून उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं आमदार आणि माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली आज उत्साहात पार पडली. रॅलीत हजारो नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि भाजपा पदाधिकारी सहभागी झाले. वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं

जी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत SSNJ महाविद्यालय इथं राष्ट्रीय छात्र सेना युनिट तर्फे हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलं. या अभियानात NCC अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या नेतृत्वात 200 घरांवर तिरंगा फडकवण्यात आला. अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मनपा शाळांमध्ये वृक्षारोपण आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात आयुक्त डॉ मंगेश गोंदावले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. राज्यातील 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च पायाभूत प्रकल्पांसाठी कंत्राटदाराच्या प्रत्यक्ष कामगिरीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून परफॉर्मन्स रेटिंग लागू करण्याचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केलाय. गुणवत्ता, वेळेत काम पूर्ण करणं, सुरक्षा आणि प्रकल्प व्यवस्थापनाच्या आधारे 100 गुणांचं मूल्यांकन करून कंत्राटदारांना ग्रीन, येलो आणि रेड अशा श्रेणी दिल्या जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबईत दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98.3% पाऊस झालाय. विभागनिहाय विचार करता कोकण विभागात सर्वाधिक 160% पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा अधिक आहे. अमरावती विभागात 92.2% तर नागपूर विभागात 80.3% पाऊस झालाय. त्यामुळे नागपूर विभागात पावसाची तूट तुलनेनं अधिक आहे. दरम्यान राज्यातील धरणांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून सध्या 72.18% उपयुक्त जलसाठा आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या देखील हा अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात देखील आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानुसार नागपूरमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधून मधून रिमझिम पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परदेशी योगदान नियमन FCRA सुधारणा विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर. विद्यार्थी आंदोलन आणि कारवाई विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन करणार. सर्पदंशानं विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी जप्तलई आश्रमशाळा मुख्याध्यापकांसह तिघांविरुद्ध गुन्हा. स्वतंत्र बाह्य लेखा परीक्षणाची आदिवासी मंत्र्यांची घोषणा. राज्यातील विविध सेवा भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय आणि उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घेण्याचे उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचे निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: शांत झोपते आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर. हर घर सूर्यघर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी। शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना। 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार। आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली। केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली। ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती। लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर वरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले।
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का। हम तो क्वेश्चन आवर भी सस्पेंड करने के लिए तैयार, अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो। मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा, जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए। अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है।
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे। दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला। शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं।

एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही, असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपर फुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनाने

तर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं. निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी कविता आपलं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 म्हणजेच 12 ऑगस्ट 2026. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ओवा आणि मसाले बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम दावडे, मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रमुख यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष बाकरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच ऐकूया ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम घावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो, आपल्या भागात मोठ्या प्रमाणात कपाशी सोयाबीन या नियमित पिकांची लागवड तर होतेच, परंतु बऱ्यापैकी शेतकरी आपल्याकडे ओवासुद्धा लागवड करतात. प्रामुख्याने खारपाणपट्ट्यातील बहुतेक शेतकरी सलग ओव्याची लागवड करतात आणि हाच महत्त्वाचा दुवा घेऊन आपण आपली आजच्या मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान. आणि आपल्याला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर एस एम गावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. सुरुवातीला मला ओव्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ओवा हे जे पीक आहे, तर हे पीक साधारणतः कोणत्या हवामानात आणि कोणत्या कालावधीमध्ये आपण घेतले पाहिजे?
3: तर सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण थोड्याशा वेगळ्या पिकांबद्दल बोलत आहे, त्याच्यामधला ओवा जो महत्त्वाचा पीक आहे हे आपल्या विदर्भातील खारपाणपट्टा जो आहे, या खारपाणपट्ट्याच्या जमिनी आणि तिथलं जे हवामान आहे, विशेषतः साधारणतः आपल्या विदर्भामध्ये 2.25 लाख हेक्टर एवढी जमीन ही खारपाणपट्ट्याखाली
2: आहे.
3: त्याच्यामध्ये अमरावतीतला दर्यापूर, मूर्तिजापूर, त्याचप्रमाणे अकोट तेलारा हा समजा आपल्या अकोला जिल्ह्यातला भाग,

0: भटगाव तेलहाराचा काही भाग, जळगाव जामोदचा काही भाग आणि वाशिम मधला थोडा रिसोडचा भाग, अकोल्यातला पुन्हा बाळापूर तहसीलचा काही भाग आहे, त्याच्यानंतर तुमच्या
1: अकोला तालुक्यातला,
0: हे सर्व जेवढा एरिया आहे याला आपण खारपान पट्टा म्हणण्याचा उद्देशच हा आहे की त्या ठिकाणी ओलिताची सोय कोणत्याही पिकासाठी
1: नाही आहे,
0: ही प्रमाणशीर प्रमाणात नाही आहे. काही ठिकाणी आजकाल झाले आहे, परंतु तरी सुद्धा तिथे इरिगेशन हा मोठा प्रॉब्लेम आहे
1: आणि जास्तीत जास्त संरक्षित ओलीत,
0: संरक्षित ओलीत त्याच्यात जास्तीत जास्त करण्याचा शेतकरी बांधव प्रयत्न करतात.
1: बरोबर,
0: जमीन तीच आहे, परंतु त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. सर्वात महत्वाचं तिचं वैशिष्ट्य असं आहे की ती उन्हाळ्यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडतात.
1: बरोबर,
0: आणि पावसाळ्यात ती जमीन फुलते, ज्याला आपण म्हणू
1: प्रसरण पाव,
0: प्रसरण पाव. या गोष्टीचा आपण फायदा घेऊन, या ज्या आपण ज्या पिकांबद्दल बोलतो आहे, ओवा असेल, तत्सम पिकं जे आहे त्याच्यामध्ये सोप आहे, धने आहे, काळे जिरे ज्याला आपण कलोंजी असं हिंदीत म्हणतात, त्याचप्रमाणे कसुरी मेथी आणखी एक पीक आहे, जिरं आणखी एक पीक आहे, असे अनेक जवळपास 19 प्रकारचे मसाला बियाणं पिकं भारतभरात होतात. त्यातल्या संशोधन केंद्राचं जे केंद्र सरकारचं आहे ते आहे राष्ट्रीय मसाला बियाणे संशोधन केंद्र, हे राजस्थानमध्ये अजमेरला आहे. साहजिकच विद्यापीठात आम्ही काम करत असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांचा विशेषतः खारपान पट्ट्यात आणि इतरत्र ज्या आपली जमीन आणि हवामान आहे त्या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना नाविन्यपूर्ण एखादं पीक आपल्याला देता येईल का, कारण ती काळाची गरज आहे.
1: बिल्कुल,
0: एकच एक पीक पद्धती आता आपल्याकडे होत आहे,
1: कापूस आहे,
0: कापूस झालं की सोयाबीन, किंवा कापूस किंवा कापसानंतर काही लोक किंवा सोयाबीन झालं की लगेच हरभरा, किंवा कोणाकडे पाण्याची सोय असेल ते गहू घेतात.
1: म्हणजे आपण चार पाच पिकाच्या पुढे
0: जात नाही आणि त्यामुळे जमिनीची जी त्या पिकाबद्दलची उत्पादन क्षमता आहे ती साहजिकच कमी होईल, कारण रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढेल. आता असं होऊ नये म्हणून दरवेळेलाच पीक फेरबदल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणतो, ह्या एक अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच शेतकरी बांधवांसाठी नगदी पिकं म्हणून किंवा ज्याला आपण कंटिंजंट प्लॅनिंग म्हणतो, यावर्षी आपण बघतोय की पाऊस वेळेवर आला नाही, गॅप पडली, बऱ्याच लोकांच्या जमिनीमधून सोयाबीन निघालं नाही, निघालं तर त्याचे अनेक प्रॉब्लेम आले, तुरीचाही तोच प्रॉब्लेम झाला आहे, सोयाबीनच्याही बाबतीत तेच आहे, कपाशीच्याही बाबतीत तेच आहे. म्हणून उत्पादन क्षमता आणि ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला पर्यायी पिकाची गरज आहे. आणि म्हणून साधारणपणे 10 ते 12 वर्षापासून विद्यापीठातील मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र, कारण हे भाजीपाल्याच्या संदर्भातले पीक आहे,
1: बरोबर,
0: मसाला बियाणं म्हटलं की त्याच्यामध्ये हे आलं, महाराष्ट्रासाठी आपण या पिकांची शिफारस करी. त्याच्यामध्ये ओवा आहे, सोप आहे, धने आहेत.
1: रिकमेंडेशन
0: नव्हतं, लागवड करता येते, करणारे शेतकरी आपल्या मुंडगाव आणि या भागामध्ये बरेच लोक आहेत, 50-60 वर्षापासून ते करताय, पण शिफारस नाही,
1: शिफारस नव्हती
0: आणि त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही. आज आपण आकाशवाणीच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्याचं रितसर संशोधन हे विद्यापीठांमध्ये, ते कृषी विद्यापीठांमध्ये व्हायला पाहिजे, ते झालेलं आहे. नवीन पिकाबद्दल बोलतो त्याचे 2-4 गोष्टी ह्या तर महत्वाच्या आहेतच, की जेव्हा घरगुती बियाणं आणि संशोधित बियाणं ज्याला म्हणू आपण, आणि विद्यापीठात त्याचा संशोधनाचा कार्यक्रम आम्ही 2009 मध्ये हाती घेतला आणि आपल्या स्तरावर आता 12 वर्षानंतर या वर्षी आम्ही एक जात ओव्याची सुद्धा प्रसारित करतो आहे.
1: अरे वा, अभिनंदन.
0: तर त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे PDKV ओवा, हेच नाव दिलं आम्ही.
1: अरे वा,
0: म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे
1: सहज.
0: तर मग आता हा ओवा आणि आपण जो आतापर्यंत संशोधित ओवा जो लावत होतो अजमेरचा, त्याच्यामध्ये काय फरक आहे हे समजून घेऊ.
1: बरोबर,
0: पहिल्यांदा असं पाहिजे की संशोधित ओवा जो अजमेरचा होता त्याचं नाव आहे AA01, ही त्यांची जात,
1: त्यांची व्हेरायटी,
0: आणि तीच जात अजूनही आपण शेतकरी बांधवांना विद्यापीठामधून बियाणं म्हणून देतो. फायदा असा आहे की एकदा विद्यापीठातून शेतकऱ्यांनी हे बियाणं 200 रुपये किलो या दरानं जर नेलं तर त्यांना परत विद्यापीठात यायची गरज नाही, कारण ते संशोधित आहे, संकरित नाही,
1: त्याच्यामुळे
0: स्वतःचं बियाणं इतर शेतकऱ्यांना द्या, स्वतः लागवड करा. आता दुसरा जो आम्ही जे केला आहे आता तयार बियाणं, जे आम्ही जात तयार केली तिचं PDK ओवा म्हणून आहे, तर ही जात आता प्रसारित होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे पूर्व प्रसारित ती झालेली आहे. यावर्षीचा आमचा जो संयुक्त परिषद असते जॉईंट ऍग्रेस्को, तो आता अजून झालेला नाही, जो जुलैमध्ये अपेक्षित होता पण नाही झाला, तर तो सप्टेंबरमध्ये वगैरे होईल, तर त्यावेळेला ती प्रसारित होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना माहिती म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये तेल आहे. 100 किलो जर ओवा आपण दळला त्यापासून 4-4.5 किलो पर्यंत तेल

0: आणि या तेलाचे उपयोग मात्र महाभयंकर आहे, त्याला जगभर मागणी आहे आणि म्हणूनच याला कॅरम सीड असं नाव आहे ओव्याला. आणि म्हणून हे इजिप्त, फ्रान्स, इटली यासारख्या पुढारलेल्या देशांमध्ये सुद्धा याची मागणी आहे तेलाला. आणि म्हणून हे तुम्ही ट्रक्स टुगेदर जरी तयार केले
1: तरी त्याची
0: डिमांड राहणार आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट सौंदर्य प्रसाधनेचे जो सर्व जगभर प्रचार प्रसार आहे त्याच्यामध्ये सो म्हणजे आपली साबू आहे, शॅम्पू आहे, त्याच्यामध्ये विविध आणखी पदार्थ असे आहे की त्याच्यात या तेलाचा वापर पुढचं भविष्यातलं नगदी पीक म्हणून
1: पुढे येऊ शकतो.
0: कमी खर्चात येऊ शकणार
1: हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे सांगितलं की कमी खर्च,
0: कमी खर्च,
1: कारण याचा आता तुम्ही सांगितलं की एकरी त्याचा बियाण्याचा वापर खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरच्या घरी दुसऱ्या वर्षी बियाणं तयार करू शकता स्वतःच.
0: बरोबर.
1: आणि लागवड खर्च कमी आहे आणि याचा कालावधी जो आहे म्हणजे आता साधारण मला वाटतं सर या महिन्यामध्ये त्याची लागवड सुरू होणार, या महिन्यामध्ये जर कोरडवाहू मध्ये लागवड झाली तर शेतकऱ्यांना त्याचं चांगल्यापैकी पीक येतं. सर मला एक महत्वाचं असं विचारायचं आहे की साधारणतः प्रति एकरी ओवा मसाला बियाणे पिकं सांगितली जसं सोप आहे त्याच्यात किंवा धनिया आहे किंवा काळं जिरं आहे तर या सगळ्यांची लागवड एकाच पद्धतीने होती का म्हणजे पेरणी आता ओव्या बायाच्या सहाय्याने लावतो.
0: तेच कसं आहे आता याचे दोन तीनही मुद्दे मी एकसाथ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा ओव्याचं जर पीक घेतलं आपण मूलतः हे कसं आहे की एका एकराला 2 किलो पीक लागणार आहे आणि विद्यापीठाने याचा काही जो रेट आहे जो दर आहे तोही आपण 200 रुपये किलो प्रति ठेवलेला आहे.
1: बरोबर.
0: लागवडीचे काही फायदे पण ते पहिले समजून घेतले पाहिजे.
1: बिलकुल.
0: पहिलं असं आहे की 2 ओळीतलं अंतर 2 फूट.
1: बरोबर.
0: खारपान पट्टा असल्यामुळे जमीन सुपीक आहे आणि 2 ओळीतलं अंतर ज्या ज्या ठिकाणी अत्यंत सुपीक आहे पाणी जास्त धरून ठेवते अशा ठिकाणी तुम्ही 3 फूट पण ठेवू शकता. 2 झाडातलं अंतर तुम्ही 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही 2 फुटापर्यंत ठेवू शकता.
1: जमिनीचं
0: तुमची जमीनच अशी आहे की ती पाणी धरून ठेवते. पोळ्यापासून जरी पाऊस गेला तरी ओव्याला पाऊस इरिगेशन द्यायची गरज नाही. तुम्ही आता जो उल्लेख केला की याची लागवडीची वेळ ही ऑगस्ट महिन्यातली आहे परंतु आकाशवाणीच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हा जो पिरियड आहे हा फक्त खारपान पट्ट्यासाठी आहे. विद्यापीठाने जे चारही पिकांसाठी ज्या शिफारसी केल्या आहेत धनिया असेल, सोप असेल, ओवा असेल, कसुरी मेथी असेल, काळं जिरं असेल याच्यासाठी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा. कारण मूळत हे पिकं थंड हवामानात येणार आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे रब्बीमध्ये
0: जाणारे पिक आहे. म्हणून जे शेतकरी बांधव खारपान पट्ट्यात नाहीत त्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन संपल्यानंतर हे पिकं लावायचे.
1: त्यांच्याकडे ओलिताची
0: सोय आहे.
1: बरोबर.
0: विना ओलीत हे पिकं येत नाही. त्याला फक्त अपवाद खारपान पट्टा. ही फक्त एक महत्वाची बाब या ठिकाणी नमूद करायची आहे. लागवडीच्या वेळेबद्दल बोललो. लागवडीचं जे सर्व पिकांचं जे हे आहे फक्त याच्यामध्ये अपवाद धन्याचा आहे. धन्याला एका एकराला 4 किलो बियाणं पाहिजे.
1: बरोबर.
0: फक्त बाकी काळं जिरं, सोप आणि ओवा याला 2 किलो पाहिजे.
1: बरोबर.
0: सर्व पिकांची अजून एक खासियत अशी आहे की याला जंगली जनावरांचा त्रास नाही.
1: म्हणजे कोणतं
0: त्याच्यामुळे त्याला संरक्षण फार जास्ती द्यायची गरज नाही आहे.
1: पण किडींचा प्रादुर्भाव,
0: किडींचा आणि रोगांचा दोन्ही प्रादुर्भाव आपल्या हवामानात आणि जमिनीमध्ये फार जास्त नाही.
1: नगण्य आहे. म्हणजे फार
0: फक्त तुम्ही स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर त्या पाण्यामुळे जी जमिनीचे शिंतोडे किंवा जमीन किंवा त्याच्यामध्ये
1: माती
0: पानावर जर येऊन पडते आहे त्याच्यामुळे खालचे पानं पिवळे पडून अल्टरनेरिया ब्लाइट नावाचा जो रोग येतो
1: तो येऊ शकतो.
0: तो त्याच्यावर येऊ शकतो. आणि त्याच्यामुळेच ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आता दुसरा पर्यायच नाही तर त्यांनी फुलोरा अवस्थेवर याने अगोदर त्याला पाणी द्यायचं. त्याच्यानंतर मग पाणी मात्र त्यांनी खालून द्यायला पाहिजे,
1: दाट पाणी द्यायचं.
0: अशा पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन जर केलं तर याला त्याच्यावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव काही जास्त नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की या तीनही पिकांमध्ये जसं धनियाबद्दल बोलतोय आपण, सोप बद्दल बोलतोय, काळ्या जिऱ्याबद्दल बोलतोय, तर ओवा पीक जे आहे याला लागवडीनंतर ओवा असेल, धनिया असेल किंवा तुमचं काळं जिरं असेल काढणीची वेळ एकच आहे.
1: सर्वांची
0: काढणी एकाच वेळेला ते सर्व काढणीला येतात. एकाच वेळेला लागवड करा. एक त्याला अपवाद फक्त सोप आहे. सोपीचं पीक तसं नाही आहे. हे 6 फूट उंच वाढते.
1: हा बरोबर.
0: आणि त्याला जे अंबेल्स येतात ज्याला आपण उच्च
1: गुच्छ म्हणतो
0: तर ते गुच्छ तुम्हाला जशी कपाशीची तोंडणी
1: करणे
0: 3-4 वेळा आपण करतो तशी याची
1: 3-4 वेळा
0: करावी लागते. कारण सोप आपल्याला जे पाहिजे आहे ती बाजारात लखनवी सोप ज्याला म्हणतात ज्याला गोडपणा असतो त्याला मागणी आहे.
1: म्हणजे एकदम जे जरड झाली
0: किंवा त्याला ते सीड कडे जी मॅच
1: सीड
0: म्हणून ती कडवट राहील. आता मागच्या वर्षी इथे आपले जे धोत्रे म्हणून आहेत
1: देविदास भाऊ
0: धोत्रे यांनी ते 2 एक

0: कर्लावली, त्यानंतर बोरगाव खुर्द म्हणून गाव आहे, जाधव म्हणून आहेत. या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं यशोगाथा तयार केली सोपीमध्ये.
1: वा,
0: एका एकरात त्यांनी 8 क्विंटल सोप त्यांना झाली. आणि खरोखर त्या लोकांनी जे जे विद्यापीठांनी सांगितलं ते विद्यापीठाची जवळीच साधली, स्वतःचा फायदा करून घेतला.
1: बिलकुल
0: अक्षरशः. मग आम्ही त्याच्या यशोगाथा ॲग्रोवन पेपरला पण दिलेले आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करणं
1: बरोबर आहे
0: आणि त्याच्यातून त्या येणाऱ्या अडचणींना सामना करत त्याच्यापासून नवीन पीक घेणं हे तेवढंच सोपं नाही
1: आहे.
0: त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाजारपेठ. उभेच्या बाबतीत आम्ही थोडं काम केलं याच्यावर. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव असेल, अकोला असेल, चोहट्टा बाजार,
1: चोहट्टा बाजारला
0: बरे बाजार आहे, त्याच्यानंतर दर्यापूर आहे, तुमचं अकोट आहे,
1: अकोट आहे,
0: त्याच्यानंतर तिकडे खामगाव आहे. या सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही एक मीटिंग लावून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची जी स्लिप आहे त्या स्लिप मध्ये अजवायांचं नाव आलं पाहिजे.
1: म्हणजे तुम्ही तो पण विद्यापीठ म्हणजे संशोधन तर करते पण मार्केटिंग सुद्धा
0: करावंच लागेल. कारण कोणती गोष्ट, मी तेच म्हटलं की सांगणं सोपं आहे
1: बरोबर,
0: करताना शेतकऱ्याला काय त्रास होतो ह्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि ते आम्ही करतोय. दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा मी सुटला माझ्या बोलण्यातून की याच्यावर मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात. मधमाशा म्हणजे हे इको फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण, नेचर फ्रेंडली असं हे पीक आहे कारण ते रिपेलंट नाही आहे.
1: आणि दुसरी गोष्ट, आपण त्याच्यावर कोणती फवारणी
0: करायची गरज नाही,
1: त्याच्यामुळे त्या सुरक्षित आहे.
0: सुरक्षित आहे म्हणूनच बाजूला कांद्याचं सारखं जर समजा पीक असेल तर त्याचं उत्पन्न वाढून देण्यासाठी ते मदत करतात. मोहरीचं पीक तिथं जर घेतलं तर त्याचं उत्पन्न वाढून देतात.
1: बरोबर.
0: या सर्व गोष्टी जो विषय घेतला जर आपण तर त्या इको फ्रेंडली नैसर्गिक निसर्गाशी जवळीक साधणारे हे पीक आहे की एका एकराला हे जे पीक आहे ओव्याचं हे किमान 4 क्विंटल जास्तीत जास्त 6 क्विंटल एवढं उत्पन्न देते. आणि बाजार भाव जर पाहिला तर कमीत कमी बाजार भाव 10 ते 12 हजार रुपये आहे. आणि त्याचा जर विचार केला ते 60 ते 70 हजार रुपयाचं उत्पन्न आणि 15 ते 20 हजार रुपये खर्च हे जर केलं तर एका एकरातून 40 हजार रुपये देणारा आपल्याजवळ दुसरं पीक नाही
1: सहज. बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून या पिकाकडे पीक फेरबदल किंवा कंटिंजंट प्लॅनिंग आजच्या या वातावरणामध्ये बदलत्या वातावरणामध्ये हे आपल्याला कुठंतरी याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि विद्यापीठ त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे की ज्यांना ज्यांना याच्याबद्दल काही माहिती लागत असेल, लिटरेचर पाहिजे असेल, त्यांनी विद्यापीठात आमच्याकडे संपर्क साधा.
1: सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खऱ्या अर्थानं विद्यापीठ या गोष्टीवर किती चांगल्या पद्धतीनं किती वर्षापासून काम करते, म्हणजे हे काही एका दोन दिवसाचा बदल नाही आहे. तुम्ही सांगितलं की आम्ही 2015 पासून या गोष्टीच्या मागे आहोत आणि याच्यात विद्यापीठाचं फक्त संशोधनच नाही त्याचं मार्केटिंग आणि त्याचा प्रसार, त्याचा विस्तार झाला पाहिजे. त्या सर्व बाबी तुम्ही शेतकरी बंधूंसाठी सांगितल्या. नक्कीच हे जे वा आणि त्या सोबत जे इतर जे मसाला बियाणे पिके आहेत, जसं तुम्ही सांगितलं सूप, धनिया, काळं जिरं, याचा प्रसार खूप चांगल्या पद्धतीनं होतील, याला चांगल्या पद्धतीनं स्वीकारतील आणि हा एक नवीन बदल आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडवून आणेल अशी आपण आशा करूया. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आमच्या आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर SM घावडे प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी संतोष प्रकाशराव भाकरे मुक्काम पोस्ट गायगाव तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो, जे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात आणि ज्यांचे अनुभव घेऊन आपण सुद्धा आपल्या शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करू शकतो अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण प्रसारित करीत असतो. याच पद्धतीनं पावसाळी कांदा लागवड करणारे शेतकरी संतोष भाकरे मुक्काम पोस्ट गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला हे आज आपल्या सोबत आहेत. तर त्यांचे पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार संतोष भाऊ.
3: नमस्कार. नमस्कार
1: संतोष भाऊ, तुमच्याकडे किती शेती आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे, बागायती आहे, कोरडू आहे, कसे शेतीचा प्रकार कसा आहे?
3: माझ्याजवळ सध्या सर 7.5 एकर शेती आहे स्वतःची.
1: बर.
3: ठोक्याची थोडी 30-40 एकर आहे आणि बागायतीस मी मुळात कोरडू शेती करत.

0: बरं, मला या वर्षी तुम्ही कोणकोणते पिकं लावले त्याच्याबद्दल सांगा.
1: ह्या वर्षी मी लावलेला आहे उन्हाळी मिरची लावलेली आहे, आणि कांदा लावलेला आहे, 8 एकर कांदा लावलेला आहे. आणि याचा खूप खर्च लागतो, त्यासाठी मग झेंडू पेरलेला आहे की आपल्याला
0: मदत काहीतरी आपल्याला हातभार पाहिजे म्हणून,
1: कारण जवळचा खूप पैसा निघून जातो, त्यामुळे शेतातच जर आपण काही पेरलं एखादं दररोज पैसा देणारं पीक तर आपल्याला एवढा ताण येत नाही.
0: त्याच्यामुळे हे वेगवेगळे पीक म्हणजे आपल्याजवळ पैसा खेळता राहायला पाहिजे दृष्टीनं. आता जो मुख्य करून पावसाळी कांदा जो तुम्ही लावला, तर या कांद्याची जी पेरणी आहे कोणत्या पद्धतीने, रोप टाकलं की कसं केलं?
1: नाही, मी सरळ शेतामध्ये बी फेकलो होतो.
0: फेक पद्धतीने?
1: मी आधीही म्हणजे 2 वर्षाआधी मी सतत कांदा पेरायचो. म्हणजे मध्यंतरी मागच्या वर्षी पपई लावलेली होती, यावर्षी आहे, पण मागच्या वर्षी पपई खूप झाली होती विषक्कर, त्यामुळे कांदा थोडं पेरला नाही मी. तर मागच्या वर्षी मी एक प्लॉट घेतला कांद्याचा, एक प्लॉट, त्याच बी धरून घेतलं.
0: हा,
1: म्हणजे साधारणतः 8 एकरामध्ये 30 किलो बी टाकलं मी
0: यावर्षी.
1: आणि 30 किलो मी
0: म्हणजे बी तुमचं घरच
1: घरच होतं. बरोबर.
0: मग आता हे जे बी फेकलं त्यावेळेस त्याला बीज प्रक्रिया वगैरे काही केली काय?
1: हो, तेव्हा केली होती, परंतु हिंगाचीच केली होती.
0: हिंग लावला, त्याचा काय फायदा होते आपल्याला?
1: तर आता हे आपण रेडोमिल गोल्ड किंवा हे सर्व वापरतात लोक, बुरशीनाशक, कांद्याला बुरशी लागू नये, तर हिंग तेच काम करते.
0: बर,
1: त्यामुळे ते हिंगच सरळ
0: बीज प्रक्रिया केल्याने फेक पद्धतीनं तुम्ही ते कांदा बियाणं फेकलं. आता हे जे कांदा पीक आहे, तर बहुतेक शेतकरी रोप त्याच करतात गादी वाफ्यावर अगोदर, नंतर मग रोपाची लागवड करतात, त्याच्या त्याच्यात काय फरक पडते?
1: नाही, त्यामध्ये खर्च खूप वाढून जातो. समजा जर आपल्याला एकूण खर्च खूप वाढला आणि उत्पादन, ते ताळमेल बसला पाहिजे दोघांचाही.
0: बरोबर आहे,
1: खर्च आणि उत्पादन
0: म्हणजे त्याला मजुरी जास्त
1: लागते. हा, कारण लागून म्हटलं तर एकराला माझ्या मते तरी 20-25 बाई लागू शकते, चांगली जर व्यवस्थित लागून करायची. कारण आमच्या गावामध्ये तर मजूर हा म्हणजे नाहीच मुळात, कारण कोणाची इच्छा शक्तीच नाही करायची.
0: कमीत कमी 20,000 रुपये तर लागवडचाच खर्च एक नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणायला हरकत. तुम्ही एकदम असं 8 एकराचं नियोजन केलं म्हणजे फार जास्त केलं असं नाही वाटत का तुम्हाला?
1: हो, ते आहे, पण ते काय मातजोड शेती आहे ना,
0: भरपूर त्या हिशोबाने तुम्ही
1: शेती आहे, त्यामुळे
0: 8 एकर क्षेत्र जे निवडलं तुम्ही, तर ते कोणत्या प्रकारची जमीन आहे?
1: ती एक काळी कसदार आहे आणि मुळात ती पाणी निचरा करणारी आहे.
0: पाणी निचरा,
1: त्यामुळे मला बेड करायची पद्धत म्हणजे
0: बेडची गरज पडली नाही तुम्हाला.
1: आणि त्यात काय केलं मी, नुसतं कांदाच नाही तर मी कांदा काय केलं होतं, उन्हाळ्यातच मे महिन्यात फेकून दिला शेतामध्ये, म्हणजे काय भुसभुशीत जमीन केली, आधी शीप दिली होती, म्हणजे त्यात एक साधं ढेकुलही दिसत नव्हतं, त्यात म्हणजे मौलच जमीन झाली, त्यात बी फेकलं, पुन्हा वकर मारला. आधी ट्रॅक्टरने तर बेट पाडलेच होती मी तुरीसाठी, आणि त्याच्या मधामध्ये कांदा टाकून दिला. पहिला पाऊस म्हणजे मला आता आठवते, एक अवकाळी पाणी पडलं होतं जून मध्ये 12-13 तारखेला, तो माझा कांदा 19 तारखेला निघून निघाला होता,
0: निघालेला होता
1: पहिल्याच पाण्यात. फक्त समस्या अशी आहे, ते दाट्यासाठी टाकावं लागते की त्याला मुंग्या खूप वेचतात.
0: बरोबर,
1: तो एक मोठा
0: म्हणजे ते बिया मुंग्या वेचतात. तुम्ही
1: ते मुंग्या काय खूप प्रमाणात वेचतात ते, त्यामुळे आपण दाट टाकलं पाहिजे त्यामध्ये.
0: बरोबर, बरोबर. मग आता निघाल्यानंतर मग त्याचा पावसाळी कांदा म्हटला तर मोठ्या प्रमाणात नुकसानाची शक्यता असते. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जमीन तुमची निचऱ्याची होती, परंतु तरी फंगस जे आहे म्हणजे बुरशीचे जे प्रादुर्भाव होतात कांद्यामध्ये किंवा तणाचा सुद्धा प्रादुर्भाव होते, याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली?
1: कांद्यासाठी मी तणनाशक वापरलं त्यामध्ये, परंतु काय असते कांद्याचं तणनाशक कसं ग्लायफोसेट सारखं नाही आहे की ते पूर्ण तणाला जाळून
0: पूर्ण निघून जाईल असं नाही.
1: कांदा म्हटलं तर म्हणजे शेतात आपल्याला मजूर वर्ग म्हणजे मायमावले आपल्याला सांगाच लागतात.
0: बरोबर,
1: तर तणनाशक एक मारून दिलं, दुसरंही मारलं चालते, परंतु तिसरं तणनाशक त्यामध्ये चालत नाही माझ्या अनुभवानुसार.
0: बरोबर,
1: ते पीक मार खाते मग, तर मी एक मारलं आणि ते मुळात जे शेत निवडलं होतं मी ते उन्हाळ्यातच पाणी देऊन त्याचं तण म्हणजे
0: काढून
1: तण मी काढलं होतं त्यामध्ये, त्यामुळे ते काय असं फारसं तण नाही त्यामध्ये.
0: मग त्याच्यानंतर तुम्ही खुरपणी वगैरे केली त्याच्या?
1: हो.
0: बर, आता मला सांगा की त्याच्यासाठी कांद्यावर काही रोग येतात म्हणजे बुरशीजन्य रोग असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा फवारणी घेतल्या का?
1: हो, एक घेतली होती.
0: एक फवारणी घेतली?
1: हो, एक घेतली.
0: आणि हे कांदा जो पावसाळी तुम्ही कांदा करता, तुमच्या आजूबाजूला कोणी पावसाळी कांदा तर करणार नाही, तर मग तुम्ही हे जे सगळं करता तर याचं मार्गदर्शन कुठून घेता?
1: बरोबर, बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही. तर मुळात डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे जे विद्वान जे मंडळी तिथं तज्ञ बसलेले आहेत, तर ते आपल्याला मार्गदर्शन करतातच.
0: बरोबर,
1: मुळात ते तर असं आहे की ते वाट पाहतात की आपल्याला

0: बरोबर आहे. आपण गेलो
1: त्यांची तळमळ आहे, त्यांच्यात तेवढी ती आतुरता आहे की बा शेतकरी, आणि त्यांनाही वाटते की बा शेतकरी आपला बळीराजा सुखी झाला पाहिजे, सदन झाला पाहिजे. ते पूर्ण मार्गदर्शन करतात, फक्त आपली इच्छाशक्ती लागते की त्यांना आपण तिथपर्यंत त्यांना विचारलं पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि मुळात माझं आहे की बा माणसानं सतत विचारत राहिलं पाहिजे. ते म्हणतात ना की बा देणाऱ्याने देत जावे,
0: घेणाऱ्याने घेत जावे,
1: घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हात घ्यावे.
0: मला सांगा आता याच्या अगोदर तुम्ही कांदा, पावसाळी कांदा लावला होता का कधी केव्हा?
1: हो लावला होता, मी दरवर्षीच लावतो.
0: मागच्या
1: वर्षीच माझा खंड पडला होता त्यामध्ये.
0: नाही तर मग दरवर्षी
1: दरवर्षी असतो.
0: आता हा काढणीसाठी केव्हा येणार?
1: ऑक्टोबरच्या 1-2 तारखेला माझा कांदा निघेल.
0: म्हणजे तुम्ही ते तारीख फिक्स केली
1: असते
0: या तारखेला आपल्याला काढायचं आहे. काढणीसाठी तुम्हाला किती मजूर लागते साधारण? एकरी
1: काय करत असतो की सरळ 1 50 रुपये डाल्याप्रमाणे मजुराला कापायला देऊन देत असतो.
0: हा
1: म्हणजे डोक्याला ते त्रास नको,
0: म्हणजे तो काढणे आणि कापून देणे.
1: बस बस बस.
0: 50
1: एका वर्षा आधी होता, आता या वर्षी मजुरी वाढल्यामुळे 10-20 रुपये वाढावं लागतील. पण त्याच्या बोलेकडे काही नाही, कारण त्यातही 700-800 रुपये रोज पडते त्यांना.
0: बरोबर. म्हणजे त्याला चांगली मजुरी पडते. आणि मला एक सांगा की आता हा जो कांदा तुम्ही काढणी करत असाल तर साधारण तुम्हाला याचं उत्पादन किती येईल?
1: आता या वर्षी तर मी धरलेलं आहे मला 100 क्विंटल तर व्हायला पाहिजे.
0: 100
1: कारण काय झालं, दरवर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे बुरशीचं प्रमाण लय असते,
0: जास्त असते.
1: आता या वर्षी पावसाळा कमी असल्यामुळे बुरशी नाही त्यामध्ये,
0: एकदम पाहिजे तसं वातावरण आहे
1: खूप. या वर्षी तर मला असं वाटतं की
0: सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या कांद्याची?
1: खूप चांगली, म्हणजे सध्याच तो एकदम म्हणजे हितीच्या वर गेलेला आहे आणि गाठ धरली त्यानं.
0: गाठ धरली. आता तोपर्यंत तुम्हाला आणखी काय करावं लागेल त्यासाठी? तुम्ही खत व्यवस्थापन कसं केलं त्याचं?
1: खत तर त्यामध्ये देणं गरजेचं आहे. त्याला जेवढं खत देईल तेवढं ते हिरवं राहील,
0: चांगलं आहे.
1: आणि काय असते सर, हिवाळ्यामध्ये काय एवढे रोग नसतात, कारण वातावरण फार पोषक असते.
0: बरोबर.
1: पावसाळ्यामध्ये
0: जास्त
1: आजूबाजून खूप सारे पिकं असतात, ती कीड आपल्या याच्यावर जास्त अटॅक करते कांद्यावर. तर आपण त्या दृष्टिकोनातून फवारणी केली पाहिजे. पण फवारणी करत असताना म्हणजे आपण बळी नाही पळता कामा, म्हणजे माहिती नसते काही त्यामधलं, आणि मग अवाकडवे आपण जातो हे असं आहे तसं आहे. तर म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण कोणती फवारणी याला केली पाहिजे.
0: केली पाहिजे. बरोबर.
1: आणि ते किती, त्याचा बजेट किती असला पाहिजे. नाहीतर मग आपल्या एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये गेले आणि हे घेऊन जा, ते घेऊन जा, ते घेऊन जा, यानंतर मग आपल्याला 7-12 कोरा होऊन जाईल.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय काही पुढचं पाऊल टाकत
1: नाही.
0: आणि मला एक सांगा की हा जसा तुमचा एक अंदाज आहे की 100 क्विंटल प्रति एकर होऊ शकते, त्याच्या अगोदर तुम्हाला किती पर्यंत कांदा झालेला आहे?
1: हो मला तोच म्हणजे 110-120-100 क्विंटल. कारण या घाती काय असते पावसाळ्यामध्ये, म्हणजे हेच वर्ष आहे की मला असं वाटलं की काही त्रास नाही बाबा कांद्याचा. जास्त पाणी असलं की थोडस मररोग समस्या, कारण गवताचही कांद्यामध्ये या घाती नियंत्रण करणं म्हणजे फार
0: कठीण जाते. बरोबर. तर एक महत्वाचं असं विचारतो की हा जो तुमचा 8 एकर कांदा तुम्ही लावलेला आहे आणि तुमचं जे खर्च आहे कांदा या पिकावरचा, हा खर्च किती आहे आणि तुम्हाला अपेक्षित उत्पन्न तर तुम्ही सांगितलं, तर साधारण या कांद्याचा खर्च किती आहे तुमचा
1: सध्या? तर माझं घरचं बी असल्यामुळे बियाचं तर मी वाचलो
0: स्वतःचा. बरोबर.
1: म्हणजे 30,000 रुपये त्यानं 1,000 रुपये किलो जर विचार केला आणि नंतर राहिलं निवडताना जमीन मी अशी निवडलेली होती की ज्यामध्ये जास्त तण नसलं पाहिजे.
0: बरोबर. तिथे खर्च कमी झाला
1: आणि त्यामध्ये आपण एक तूर तर लावलेलीच आहे,
0: म्हणजे त्यात आंतरपीक तुरही आहे.
1: हा तुरही आहे. तर त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, लहान असतानाच आपण तणनाशक त्यामध्ये वापरलं, कारण तण जर मोठं झालं तर तणनाशक काम करत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते तणनाशकही वापरताना दाट वापरलं, म्हणजे काय होतं शेतकरी भुरभुरभुरभुर फवारा करतात त्यामुळे तण मरत नाही.
0: बरोबर.
1: सुरुवातच इतकी म्हणजे काय असते, सुरुवात चांगली झाली पाहिजे, म्हणजे शेवट चांगला होत असतो.
0: बरोबर. बरोबर.
1: सुरुवातच मी,
0: तुमचा खर्च असा काही फार जास्त
1: नाही. नाही.
0: क्षेत्रफळ जरी जास्त असलं तरी खर्च जास्त नाही.
1: आतापर्यंत 1-4 बाया मला लागलेल्या आहेत
0: खुरपणीसाठी.
1: खुरपणीसाठी म्हणजे 2 निंदासाठी. तर तो काही असा, आणि सुरुवातला निंदण काढल्यामुळे रोजही कमी होता.
0: बरोबर.
1: गगनाला भिडलेली आहे मजुरी.
0: आता मजुरी खूप,
1: आता मला निंदायची गरज नाही.
0: आता मला सांगा की जर समजा तुमच्या गावात सोयाबीन घेणारे शेतकरी असतील किंवा कपाशी घेणारे शेतकरी असतील किंवा तुमच्याही इतर शेतात सोयाबीन आहे कपाशी आहे, त्याच्या तुलनेत हे पीक फायदेशीर आहे का?
1: खूप खूप
0: खूप फायदेशीर.
1: फायदेशीर. आता माझं मी साहेब यावर्षी असं लिहून देतो की माझा कांदा हा 25-30 जाणार आहे,
0: म्हणजे भाव तुम्हाला चांगला भेटू शकतो.
1: म्हणजे ते असे शेतकऱ्यानं काय असते, समजा 1 डोळा शेतकऱ्याचा पिकाकडे असला पाहिजे आणि 2 डोळा भावाकडे असला पाहिजे.
0: बरोबर आहे. तर संतोष भाऊ, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद सर.
2: शेतकरी बंधूंनो, आता

0: आपण पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी संतोष प्रकाशराव भाकरे, मुक्कामपोस गायगाव, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.
1: माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ओवा आणि मसाले बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम धावडे, प्रमुख मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच पावसाळी कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष भाकरे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे थेट प्रश्न तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. श्रोते हो, याबरोबरच आजचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील कार्यक्रमापर्यंत नमस्कार.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी। विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार। माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल। शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण। आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित। राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली। केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली। ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती। लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला। विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले। यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे। यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है। मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ डिस्कशन के लिए। हम तुरंत डिस्कशन चाहते हैं। आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए, होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए, हिम्मत है नहीं।
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला। माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे। समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला। त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती। या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे। यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला। त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता। केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली। जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला। अन्नपदार्थ, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे

ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर मोटारी आणि जीप, बटाटे, भेंडी, वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी रिझल्ट्स डॉट डिजिलॉकर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं, त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथे आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिन आहेत, मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहित धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स कडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींशी पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
या महासंघ

0: बँकांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकं पटकावली, त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण, 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकूया हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांच्या आवाजातील भारूड.

संत एकनाथ महाराज सांगतात, नाथांचा नंदी केवळ गुबुगुबु करत माना डोलवणारा नाही, तर आसुरांना शिंग मारणारा शक्तिमान शत्रूचा नाश करणारा कर्मयोगी नंदी बैल आहे। नाथांचा नंदी आपली शिंग पाताळात रोवतो, मथुरेत जाऊन कंसाला शिंग मारतो। महाभारतातील कौरव पांडवाच्या महायुद्धात श्रीकृष्णाचे शत्रू जरासंधाला योद्ध्यांना जेरीस आणतो। नाथ महाराजांना लोकरंजनातून समाज प्रबोधन करायचंय आणि मनोरंजन करता करता आपल्या भारुडातून अध्यात्माचं अंतःसूत्र आम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं।

0: ब्रिटिश कालीन बिल्डिंग्स दिसतात.
1: तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: Hawaii.
1: समर्पित है एक खूबसूरत अभिनेत्री की।